मन बुद्ध मनै सगल भवन की शुद्ध मनै मुह चोटा ना खाए मनै जम कै साथ मनाए ऐसा नाम निरंजन होए जे को मन जाने मन कोए मनै मार्ग ठाक न पाए मनै पत्र प्रगट जाए मनै मग्न चलै पंथ मनै धर्म सेती संबंध ऐसा नाम निरंजन हुए जे को मन जाने मन कोए मनै पावह मोख द्वार मनै परवार सदार मनै तरै तारे गुरसिख मनै नानक पवै न भिख ऐसा नाम निरंजन हुए जे को मन जाने मन कोए पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावे दरगह मान पंचे सोहे दर राजान पंचा का गुरे ज्ञान जे को कह करै विचार करते कह करणै नाही सुमार तौ धर्म दया का पूत संतोख था परख्या जिन सूत जे को बुझाए होवै सचियार तवलै उपर किता पार धरती होर पराए होर तस्ते भारत लै कवन जोर जी जा तिरंगा के नाव सब ना लिखिया बुड़ी कलाम एहो लेखा लिख जाने कोई लेखा लिखिया केता होए केता तान सवाले हो रूप गेती दात जाने कौन कूद कीता पसाओ एको कवाओ तस्ते हो लख दरियाओ कुदरत कौन कहा विचार वार या ना जावा एक वार जो तुद पहवै साई पलीकार तू सदा सलाम निरंकार असंख जप असंख पाओ असंख पूजा असंख तपताओ असंख ग्रंथ मुखवेद पाठ असंख जोग मन रहे हे उदास असंख भक्त गुण ज्ञान विचार असंख सती असंख दातार असंख सूर मोपाकसार असंख मूल लिवलाए तार कुदरत कौन कहा विचार वारिया न जावा एक वार जो तुद भावै साई भलीकार तू सदा सलाम निरंकार असंख मूर्खंत घोर असंख चोर हराम खोर असंख अमर कर जाहि जोर असंख गड़बड़ हत्या कमाहि असंख पापी पाप कर जाहि असंख कूड़ यार कूड़े फिराहि असंख मलेश मल पाखा असंख निंदक सर करह भार नानक नीच कह विचार वारिया ना जावा एक वार जो तुद भावै साई भलीकार तू सदा सलाम निरंकार असंख नव संथा वगम अगम असंख लो संख कह हे सिर भार हो अखरी नाम अखरी सलाह अखरी ज्ञान गीत गुण गाह अखरी लिखण बोलन बाण अखरा सिर संजोग बखान जिन्हे लिखे तिस सिर नाहे जे फरमाए तिव ते पाहे जेता कीता तेता नाव बिन नावै नाही कोथाओ कुदरत कवन कहा विचार वारिया न जावा एक वार जो तू पावै साई भलीकार तू सदा सलाम निरंकार ਭਰੀਐ ਹੱਥ ਪੈਰ ਤਨ ਦੇਹ ਪਾਣੀ ਧੋਤੈ ਉਤਰੈ ਸੋਖੇ ਮੂਤ ਪਲੀਤੀ ਕੱਪੜ ਹੋਏ ਦੇ ਸਾਬੂਨ ਲਈਐ ਹੋ ਧੋਏ ਭਰੀਐ ਮਤ ਪਾਪਾਂ ਕੈ ਸੰਗ ਹੋ ਧੋਪੈ ਨਾਵੈ ਕੈ ਰੰਗ ਪੁੰਨੀ ਪਾਪੀ ਆਖਣ ਨਾਹੇ ਕਰ ਕਰ ਕਰਣਾ ਲਿਖ ਲੈ ਜਾਹੁ ਆਪੇ ਵੀ ਜਾਪੇ ਹੀ ਖਾਹੁ ਨਾਨਕ ਹੁਕਮੀ ਆਵਹੁ ਜਾਹੁ ਤੀਰਥ ਤਪ ਦਇਆ ਦਤ ਦਾਨ ਜੇ ਕੋ ਪਾਵੈ ਤਿਲਕਾ ਮਾਨ ਸੁਣਿਆ ਮੰਨਿਆ ਮਨ ਕੀਤਾ ਭਾਉ ਅੰਤਰਗਤ ਤੀਰਥ ਮਲ ਨਾਉ ਸਗੁਣ ਤੇਰੇ ਮੈਂ ਨਾਹੀ ਕੋਈ ਵਿਣ ਗੁਣ ਕੀਤੇ ਭਗਤ ਨਾ ਹੋਏ ਸਵਸਥਾ ਬਾਣੀ ਬਰਮਾਉ ਸਤ ਸੁਹਾਣ ਸਦਾ ਮਨਚਾਉ ਕਵਣ ਸੋਵੇਲਾ ਵਖਤ ਕਵਣ ਕਵਣ ਥਿਤ ਕਵਣ ਵਾਰ ਕਵਣ ਸਿਰ ਉੱਤੀ ਮਾਵ ਕਵਣ ਜਿਤ ਹੋਆਇਆ ਕਾਰ ਵੇਲ ਨਾ ਪਾਈਆ ਪੰਡਤੀ ਜੇ ਹੋਵੈ ਲੇਖ ਪੁਰਾਣ ਵਖਤ ਨਾ ਪਾਇਓ ਕਾਦੀ ਅੱਜ ਲਿਖਣ ਲੇਖ ਪੁਰਾਣ ਥਿਤ ਵਾਰ ਨਾ ਜੋਗੀ ਜਾਣੇ ਰੁੱਤ ਮਾਹੁ ਨਾ ਕੋਈ ਜਾ ਕਰਤਾ ਸਿਰ ਠੀਕਾਓ ਸਾਜੇ ਆਪੇ ਜਾਣੇ ਸੋਈ ਕਿਵ ਕਰਾਖਾ ਕਿਵ ਸਲਾਹੀ ਕਿਵ ਵਰਨੀ ਕਿਵ ਜਾਣਾ ਨਾਨਕ ਆਖਣ ਸਭ ਕੋ ਆਖੇ ਇੱਕ ਦੂ ਇੱਕ ਸਿਆਣਾ ਵੱਡਾ ਸਾਹਿਬ ਵੱਡੀ ਨਾਈ